तेरी अनक तेरी अनक करे हर पूजा जी, तप तापै जपै बेअंता, तेरे अनेक पढ़े बहु सिमरत शास्त जी, कर किरिया कट कर्म करंता, से भगत भले जन नानक जी, जो भावे मेरे हर भगवंता। तू आदि पुरख ब्रह्मपर करता जी, तुद जेवड अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू नेह चल करता सोई, तुदे आपे पावे सोई वरतै जी, तू आपे करे सोई।